नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो। FM 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। आजच्या प्रसारण सभेत मी सुषमा लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 31 मे 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांची सनैवरील मंगल धून आपण ऐकत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. ठीक 6 वाजता.

सुधीर फडके यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:15 वाजले आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वाणी जयराम यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना.

0: समूह स्वरातील देशभक्तीपर रचना आताच आपण ऐकलीत. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले आहेत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

ईआर उपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी यामध्ये मुरघास तयार करण्याची पद्धत याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 31 मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेशनाथ वाघमारे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आज सकाळी ठीक 7:40

सोबत बसता लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद पण घेऊ शकाल. 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील 10:00. 10:00 बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत. 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित

प्रक्षेपित करू. सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:10 मैफिल ए गझल. 6:30 वाजता सुगम संगीत आपण ऐकू शकाल.

सव्वासातवाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 लोकनाट्य आपण ऐकू शकाल. यामध्ये जहेरी प्याला हे लोकनाट्य आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 मन की बात या कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री ठीक 8:00. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 गोल्डन हिट्स या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. याशिवाय आमच्या नेहमीच्याच वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मंडळी कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात मुरघास तयार करण्याची पद्धत. याविषयी माहिती संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं.
2: नमस्कार श्रोतेहो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मुरघास तयार करण्याची पद्धत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, मुरघास बनवण्यासाठी एकदल पिके जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके, तसेच द्विदल पिके जसे की लुरसन, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर आपण करावा. एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळं चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे. द्विदल पिकांच्या चाऱ्यामध्ये प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते. आता आपल्याला मुरघास तयार करायचा असेल तर काय काय लागेल? तर प्लॅस्टिक बॅग सायलेज, प्लॅस्टिक बॅगा 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो, 50 किलो, 1000 किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात, हाताळायलाही सोप्या असतात. ड्रम सायलेज याचाही वापर केला जातो. प्लॅस्टिक ड्रमची क्षमता 100 ते 300 लिटर पर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावायचा आहे आणि साखळी पद्धतीनं वापर करावायचा आहे त्या ठिकाणी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. आता मुरघास तयार करण्याची प्रक्रिया कशी असते? तर चाऱ्याचे 1 ते 2 इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या सहाय्याने तुकडे करून आपण घ्यावेत. मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरवावा, त्यावर चारा पिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा. इतर पद्धतीमध्ये चारा पिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरुवात करावी. प्रति टन कुटी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी युरिया 1 किलो, मीठ 1 किलो, ऊसाची मळी किंवा गूळ 2 किलो आणि खनिज मिश्रण 1 किलो 15 लिटर पाण्यामध्ये विरघळवून

0: त्याचं मिश्रण करावं. तयार केलेले मिश्रण कुट्टीवर शिंपडवावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा. कुट्टी आणि वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. जर हवा आत दाबून राहिली तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, मुरघास बनवण्यासाठी योग्य आकाराचा खड्डा देखील आपण करायला हवा. खड्डा अथवा ड्रम अथवा बॅग अथवा बांबू सायलो आदी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून त्यावर पालापाचोळा, ऊसाचे पाचट किंवा वाळलेला गवताचा थर पसरवून आच्छादन करावं. या आच्छादनावर 5 इंचाच्या मातीचा थर द्यावा, जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल. हवाबंद केलेला मुरघास हा 40 ते 50 दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो. सर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस 20 किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध येण्याच्या क्षमतेवर आणि हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण मुरघास तयार करण्यासाठी आपण ही जर कमी खर्चातली अत्यंत सोपी पद्धत अवलंबली तर निश्चितपणे मुरघास आपण घरच्या घरी तयार करू शकू आणि स्वस्तातला पौष्टिक आहार आपल्या जनावरास आपण देऊ शकू आणि अधिकाधिक दूध उत्पादन आपण यापासून घेऊ शकू.
1: मुरघास तयार करण्याची योग्य पद्धत याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून. संकलन निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:46 झाली आहेत. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, जे आपल्याला एन्झायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते. कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाहीये किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर

0: सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकोलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजण खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळी तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जलप्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंध

0: गळती नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. याउलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आणि श्रोते, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधल्या बातम्या, संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी.
3: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. रसिक हो, आता वेळ आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अपराध या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यन दत्ता यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: एकदम फ्री। चल
1: कुठे
0: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
1: आरबीआय सांगते
2: जाणकार बना, सतर्क राहा।
3: FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकता। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या केंद्रावरून। तत्पूर्वी ऐकूया

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान यांच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधी केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी कालपासून आंतरवाली सराटी इथं सुरू केलेलं उपोषण मध्यरात्री स्थगित केलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्री पाटील यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. दिलेल्या इशाऱ्यानुसार जरांगे हे रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात उपोषणाला बसले होते. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा जीआर काढा, गॅझेट

0: टीयरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांबाबतचा मसुदा सादर केला. येत्या मंगळवारपर्यंत शासन आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना हद्दीतल्या न्हावा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी भर उन्हात अर्धनग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला, तर लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या पळशी इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केलं आहे. हा नियम उद्या 1 जूनपासून 30 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल, असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण काल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देऊन निवृत्त झाले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 134वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर प्रसिद्ध केला जाईल. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये काल तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं संस्थेनं सांगितलं आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचं मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. ही कागदपत्रं अजूनपर्यंत न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ती मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे भेसळयुक्त दारू प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभागातल्या 9 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून तपास CBI सोपवण्यात आला आहे. दरम्यान याच प्रकरणी मुंबईत भिवंडी इथल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर काल धाड टाकून मिथेनॉलचा 5,929 किलो साठा जप्त करण्यात आला. पुणे प्रकरणातल्या दारूमध्ये वापरण्यात आलेलं मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU कमी करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा सुरू केला जाईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या 8 आगारातील चालक, वाहक, यांत्रिक तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्या 1 जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात 25 वर्ष विना अपघात सेवा केल्याबद्दल 6 चालकांचा तसंच 260 दिवस विना अपघात सेवा करणाऱ्या 557 चालकांना रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातला पेट्रोल

0: आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी ग्वाही दिली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काल गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. बकरी ईदच्या अनुषंगानं शहरात कत्तल करण्याच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणावर गोवंश डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यात वनाच्छादित आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सात्विक चिराग जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा 21-19 21-18 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर इथं नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई कामांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचं दिसून आलं. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 41.9 सेल्सिअस, बीड 41.5, छत्रपती संभाजीनगर इथं 39.9 तर धाराशिव इथं 39.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. आणि आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 7
2: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. आता ऐकूयात जाहिरात प्रसारण सेवा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
2: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
3: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?

0: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
1: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
0: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये नीट, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
1: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
0: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
3: लेकीचा आनंद, जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान.
4: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
3: आणि श्रीव सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
4: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
3: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
5: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: lagi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1-5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी

0: आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6-10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6-10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100-100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6-10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग भूगोलाची नोंद आहे, तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण

0: धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत, याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहेत, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
0: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार. तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
1: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
0: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 ला हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
1: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
0: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
1: मॅडम, आता तुम्ही 7व्या खंडाचं सांगितलं, असंच 8व्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: 8व्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा कुठे केला जावा या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत म्हणजे 1977 ला हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं

0: त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं गेलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या 8व्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि 9व्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: 9व्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्दशास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे, पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण 9व्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा 10वा खंड,
0: 10वा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यकासंदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असं एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करायला अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे, जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ते आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो, पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे ती. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येतं की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असं त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली ती नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा, म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला.
0: मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर मराठी विश्वकोश .org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्च मध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल

0: तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्यावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6-10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Meraki.
0: Abija Meraki.
1: Apeli Meraki.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात 31 मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त डॉक्टर नागेशनाथ वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक दंतरोगशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज 31 मे तंबाखू विरोधी दिन म्हणजेच तंबाखू निषेध दिवस. श्रोते हो, असं म्हणतात तंबाखूचे व्यसन म्हणजेच मृत्यूला दिलेले आमंत्रण. असं का म्हणतात? कारण तंबाखूमुळे जो कर्करोग होतो आणि त्याचे दुष्परिणाम, त्याच्यानंतरचं जीवन व्यक्तीचं असतं, त्या रोगीचं असतं, याविषयी खूप वाईट असे अनुभव आपल्या समाजामध्ये आहेत. तर याविषयी जनजागृती करण्यासाठी तंबाखूचं जे सेवन आहे ते कमी म्हटल्यापेक्षा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि त्याचविषयी अधिक माहिती देण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आज आपण निमंत्रित केलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेशनाथ वाघमारे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि नमस्कार.
5: नमस्कार सर.
4: सर, आज 31 मे तंबाखू सेवन विरोधी दिवस, तर आजचा दिनाचं महत्व, हा दिवस का साजरा केला जातो आणि WHO तर्फे दरवर्षी एक थीम जाहीर केली जाते, तर या वर्षीची थीम काय आहे, आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
5: सर, तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत मानवी आरोग्यावरील असतील किंवा आपल्या मौखिक आरोग्यावरच्या दुष्परिणामाबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस 31 मे रोजी साजरा केला जातो. WHO तर्फे यावर्षीची थीम आहे की अनमास्किंग द अपील, काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन, म्हणजेच व्यसनाच्या आकर्षणाचा मुखवटा हटूया, जेणेकरून जे दुष्परिणाम आहेत ते समाजाच्या समोर आले गेले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन बऱ्याचशा लोकांनी ती तंबाखू सोडली गेली पाहिजे किंवा ते व्यसन टाळलं गेलं पाहिजे यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.
4: बरं सर, आपल्याला माहिती आहे की तंबाखूमुळे जे लोक तंबाखू सेवन करतात किंवा निकोटीन सेवन करतात सिगरेट मार्फत, त्यांना तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडाचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात होतो, तर हा तोंडाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय, आपण काय सांगाल?
5: तोंडाचा कर्करोगामध्ये एकतर तोंडामध्ये जे जीभ असेल, तुमचा बकल म्युकोज असेल किंवा गाल असेल किंवा हिरडे असेल, त्यांचा कर्करोग समाविष्ट होतो.
4: बरं,
5: जे आपण तंबाखू खातो, तंबाखूमधले जे हार्मफुल केमिकल्स असतात, जवळपास 28 केमिकल्स किंवा 70 केमिकल्स असे आहेत जे कर्करोगास कारणीभूत आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे सायंटिफिकली. तर ते कंटिन्युअसली आपल्या तोंडात राहिल्यामुळे जे आजूबाजूचे सेल्स असतात ते त्याला ऍब्झॉर्ब करून घेतात त्या केमिकल्सला, त्याच्यामुळे जो सेल्समधला DNA असतो

0: तो डॅमेज होतो किंवा त्याच्यामध्ये उत्परिवर्तन होतं, म्हणजे म्युटेशन होतं, त्यामुळे कर्करोग व्हायचे चान्सेस खूप वाढले जातात.
1: बरं, जे व्यक्ती सर तंबाखू खातात अशांना जर कर्करोग होत असेल तर याची लक्षणे आपण काय सांगाल?
0: सुरुवातीला बघितलं गेलं तर सर्वप्रथम पूर्व कर्करोग लक्षणांमध्ये तोंड कमी उघडणं, तोंडाची जळजळ होणे, पांढरे किंवा लाल चट्टे उमटणे, किंवा तुम्ही मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्याने जळजळ होणे, ही सुरुवातीचे लक्षणं असतात. किंवा 2 आठवड्यांपेक्षा जास्त न भरणारे घाव जे तोंडामध्ये असतात ते पण कॅन्सरचे लक्षण असू शकतात.
1: बर, सर तुम्ही आता म्हटलं की तोंडामध्ये पांढरे डाग किंवा लाल डाग किंवा चट्टे असतात, बरेचशा आपल्या श्रोत्यांना किंवा नागरिकांना असे चट्टे दिसून येतात परंतु ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, तर हे नेमके मग कशाचे चट्टे असतात?
0: जसं आपण आता म्हणलं की प्री कॅन्सरस लक्षणं, ज्याच्यामध्ये ल्युकोप्लाकिया जो की पांढऱ्या चट्ट्यांमध्ये समाविष्ट होतो आणि इरिथ्रोप्लाकिया जो की लाल चट्ट्यांमध्ये समाविष्ट होतो, तसेच ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे तोंड न उघडणे हा प्रकारमध्ये समाविष्ट होतं. सुरुवातीला हे लक्षणं आपण दुर्लक्ष करतो, पण जसं पुढे जात जाईल तसे गोष्टींचा त्रास व्हायला चालू होतो. लाल चट्टे जे असतात किंवा पांढरे चट्टे त्यातून रक्त येणं चालू होतं, ती जखम भरत नाही, वारंवार तशा प्रकारची जखम उद्भवते किंवा ते पसरत जाते, हे लक्षणे दिसून येतं सुरुवातीला. याच्याकडे सुरुवातीला जर लक्ष दिलं गेलं तर कॅन्सर होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो.
1: बर, आता तुम्ही म्हटलं की सर अशा चट्ट्यांकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं आणि लवकर ट्रीटमेंट घेतली तर कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, तर आपल्या श्रोत्यांना काय सांगाल की जे चट्टे आपल्याला पडतात ते एक प्रकारे नॉर्मल नसून ते कॅन्सरचा एक धोका आहे, तर अशा चट्टे असलेल्या रुग्णांना रिकव्हरती चट्टे होऊ शकतात काय?
0: हो, जर त्यांनी तंबाखू खाण्याची किंवा सिगरेट स्मोकिंगची सवय जर सोडली तर हे चट्टे कमी होण्याची शक्यता खूप जास्त वाढते.
1: बरं,
0: त्यांचं मौखिक आरोग्य सुधारतं, त्यामुळे तिथून रिकव्हरीची शक्यता खूप वाढली जाते. तसेच त्याच्यानंतर जर हेल्दी डाएट जर त्यांनी ठेवला किंवा व्हिटॅमिन्स वगैरे जर जास्त डाएटमध्ये इन्क्लूड केले तर नक्कीच त्यांच्या चट्ट्याची सुधारणा होते आणि ते वाचू शकतात कर्करोगापासून.
1: एखाद्या व्यक्तीनं जर तंबाखू खाणं सोडलं तर त्याला होणारा कॅन्सर हा थांबू शकतो का?
0: नक्कीच सर, जर त्याने जर त्याची तंबाखू खाण्याची सवय असेल, जर त्याने लवकरच सोडली आणि त्याचं निरोगी आणि हेल्दी आयुष्य जर जगायला चालू केलं, जसं की मग आपण बोललो की त्यानं जर योगासने चालू केली किंवा मग हेल्दी डाएट चालू केला तर नक्कीच त्याचं आयुष्य सुधारू शकतं. तंबाखूजन्य पदार्थामुळे जे दीर्घ परिणाम त्याच्या ह्याच्यावर होत आहेत ते नक्कीच थांबू शकतात.
1: सर, आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस, तर या निमित्तानं जे लोक तंबाखू खात आहेत तर अशा लोकांना तंबाखू खाऊ नये, त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम आपण काय सांगाल?
0: दुष्परिणामाबद्दल बोलायचं असेल तर तंबाखूमुळे जो सगळ्यात गंभीर आजार होतो तर मौखिक कर्करोग तर आपल्याला माहितच आहे, ओरल कॅन्सर. तसेच त्याला सोडून इतर म्हणलं तर जे आपण सुरुवातीला बोललो, तोंडाची जळजळ होणे, नंतर तोंड कमी उघडणे, लोकोप्लाकिया, हे सगळे गंभीर आजार होऊ शकतात. याला सोडून सुद्धा हिरड्यांचे आजार किंवा तोंडाचे बरेच आजार आहेत, कारण जेव्हा तुम्ही सिगरेट स्मोकिंग किंवा तंबाखू करता तेव्हा मौखिक रोग प्रतिकारक शक्ती जी असते ती कमी झालेली असते, त्यामुळे बॅक्टेरियल इन्वेजन खूप वाढलं जातं आणि इतर आजार सुद्धा उद्भवतात.
1: बर, तंबाखू जर एखाद्याला सर सोडायचं असेल किंवा मग सिगरेट सोडायची असेल तर ते कशा प्रकारे सोडू शकतात?
0: तंबाखू सोडण्यासाठी सर्वप्रथम तर त्या रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची इच्छाशक्ती महत्वाची असते, तसेच त्याच्या कुटुंबाचा जो सपोर्ट त्याला असतो तो महत्वाचा आहे. त्याची इच्छाशक्ती असेल तर तंबाखूला जे पर्यायी पदार्थ आहेत जसे की निकोटीन पॅचेस असतील, निकोटेक्स च्युइंगम असेल, हे हळूहळू चालू करून जे तंबाखू विड्रॉल सिम्पटम्स असतात ते आपण कमी करू शकतो. तसेच याला सोडून लवंग खाणे, बडीशोप खाणे हे जर त्यानं सप्लिमेंटरी म्हणून वापरलं तर नक्कीच तो हळूहळू सवय सोडू शकतो.
1: बर सर, जो सामान्य नागरिक आहे तर सामान्य नागरिकांनी तोंडाची काळजी, त्यांच्या मुखाची काळजी कशा प्रकारे घ्यायची?
0: जर आपण पाहायला गेलं प्राथमिकता तर आपण स्वतः घरी पण तपासणी करू शकतो, थ्री फिंगर टेस्ट म्हणतो, ज्यामध्ये आपलं तोंड नॉर्मली 3 बोटांनी एवढं उघडतं, ते उघडतं की नाही पाहू शकतो आपण घरच्या घरी. तसेच रेग्युलर ब्रश करताना वगैरे तोंडामध्ये कुठे पांढरा चट्टा आला आहे का, लाल चट्टा आहे का, मुख्यतः जे लोक तंबाखू खातात त्यांनी तर याची काळजी नक्कीच घ्यावी.
1: बर,
0: कारण 2 आठवड्यांपेक्षा जास्त न भरणारी जखम असेल तर ते कदाचित कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
1: बर सर, आता आपण बघतोय की बरेचसे युवक वर्ग हा ई सिगरेटकडे वळलेला आहे, तंबाखू खातो, तर अशा युवकांची सद्यप्रस्थिती काय आहे आणि त्या युवकांना तंबाखू खाऊ नये याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सध्या युवकांमध्ये गैरसमज असा आहे की ई सिगरेटमुळे कर्करोग कमी उद्भवतो किंवा त्याच्यामध्ये निकोटीनचं प्रमाण कमी असतं, पण निकोटीन कमी प्रमाणात असेल किंवा जास्त प्रमाणात असेल ते हानिकारकच आहे, त्याच्यामुळे ई सिगरेट सुद्धा तेवढी चांगली नाही किंवा ते तंबाखू किंवा सिगरेटला पर्याय असू शकत नाही. तर तरुणांनी जर ते टाळलं तर खूप चांगलं होईल.
1: बर,
0: ई सिगरेट सोबत जसे आजकाल जाहिरातीत

0: बघून किंवा त्यांचे जे आयडॉल्स असतात त्यांना बघून गुटखा असेल, खैनी असेल, मावा असेल याचं प्रमाण सुद्धा तरुणांमध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्यामुळे असं होतं की पूर्व कर्करोग जे लक्षणं आहेत, प्रिकॅन्सरस सिम्टम्स, खूप लवकर उद्भवतात आणि तरुण पिढी जी आहे ते त्यांच्या आयडॉल्सला बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा ते जी स्टाईल असते किंवा ती हिरोगिरी असते त्याच्यामध्ये त्यांना समजत नाही की त्याचे दुष्परिणाम किती होत आहेत त्यांच्यावर.
1: नक्की सर. सर एक उदाहरण म्हणून जे श्रोत्यांना कळेल असे काही उदाहरणं सांगू शकता का ज्यांनी कॅन्सर होता होता वाचला आणि ते रिकवर झाले?
0: हो सर नक्कीच. आपण मागची एक दीड वर्षापूर्वी आपल्या इथे एक तरुण आलेला खूप अर्ली स्टेज मध्ये, त्याला प्री कॅन्सरस लिजन्स असं म्हणतो आपण, पांढरा चट्टा आलेला. तो घाबरून त्यानं जो सोहळ्याचा दंत असेल डेंटिस्ट असेल त्याच्याकडे दाखवलेलं. सुरुवातीला ते तेवढा सिरियस वाटत नव्हतं, पण जेव्हा त्याची चाचणी घेतली किंवा जेव्हा आपण बायोप्सी वगैरे घेतली तर इट वॉज इन द अर्ली स्टेज, खूप सुरुवातीचा स्टेज होता, स्टेजमध्ये होता. मार्गदर्शनानंतर किंवा समुपदेशनानंतर त्या तरुणानेही ट्रीटमेंटला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यानं तंबाखू सोडली आणि लवकरच त्याचा इलाज झाला
1: आणि तो आता
0: आता एकदम व्यवस्थित आहे. खूप अर्ली स्टेजमध्ये फक्त पांढरा चट्टा असताना झालं ते. त्याच्यानंतर आणखीन एक रुग्ण होता सर, त्याला ऑलरेडी कॅन्सर फर्स्ट स्टेजमध्ये डेव्हलप झालेला. डायग्नोसिस करणं म्हणजे ग्रामीण भागातून असल्यामुळे तो लवकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचला गेला नाही, तरी पण फर्स्ट स्टेजमध्ये जेव्हा तो डायग्नोस झाला तेव्हा मिनिमल ऑपरेशन म्हणजे खूप जास्त सिव्हिअर ऑपरेशन नव्हता, कमीत कमी ऑपरेशनमुळे तो वाचला गेला आणि सध्या तो चांगली हेल्दी लाईफस्टाईल जगतो.
1: बर सर, तंबाखूचा किंवा सिगरेटचा सर्वात जास्त गंभीर परिणाम होतो तो महिलांना, तर महिलांच्या गर्भावस्थेत असेल किंवा मग सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर महिलांसाठी तंबाखू सेवन किंवा सिगरेट सेवन कितपत गंभीर आहे?
0: महिलांसाठी पाहायला गेलं तर ज्या प्रेग्नंट महिला आहे किंवा गर्भधारणा झालेली आहे अशामध्ये लो बर्थ वेट किंवा जे बाळ असतात त्यांचं वजन कमी भरणं असेल किंवा मग अकाली जन्म असेल किंवा बाळांचा मृत्यू याचे प्रमाण खूप वाढले गेलेलं आहे. कारण जे तंबाखू मधील जे केमिकल्स असतात ते प्लासेंटा नावाचं जे बॅरियर असतं त्याला क्रॉस करून अर्भकापर्यंत पोहोचतात, त्यामुळे त्याचे परिणाम दुष्परिणाम अर्भकावर सुद्धा दिसतात.
1: बर,
0: सध्या महिलांमध्ये गंभीर आजारापैकी एक तर लो बर्थ वेट हे आहे, तसेच सीड्स म्हणजे सडन इन्फंट डेथ सिंड्रोम जो असतो त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे.
1: बर सर, ज्या नागरिकांना आपलं व्यसन सोडायचंय पण त्याला समजत नाही कसं सोडायचं, तर याविषयी समुपदेशन करण्यासाठी शासनातर्फे टोल फ्री क्रमांक आहे का आणि असेल तर कोणता?
0: हो आहे सर, शासनातर्फे नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम राबविला जातो. तसेच जे जिल्हा रुग्णालय आहेत किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत तिथं डी ॲडिक्शन सेंटर म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा सरकारने स्थापन केले आहे, तिथं त्यांना समुपदेशक मिळतात इझिली. तसेच शासनातर्फे टोल फ्री क्रमांक आहे 1800112356, या नंबरवर जरी त्यांनी फोन केला तरी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळू शकतं.
1: नक्की सर. श्रोते हो, मी टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 1800112356 1800112356 या टोल फ्री क्रमांकावर आपण फोन करून आपलं समुपदेशन किंवा मग तुम्हाला तंबाखू सोडायचं असेल तर याचाही सल्ला नक्कीच तुम्हाला मिळेल. सर, आपल्या श्रोत्यांना एखाद्या व्यक्तीला तंबाखू सोडायचं असेल किंवा सिगरेट सोडायची असेल तर आपण काय सल्ला द्याल आणि आजच्या दिनानिमित्तानं आपण काय आव्हान श्रोत्यांना कराल?
0: तंबाखूचे मेन परिणाम दुष्परिणाम आहेत ते मौखिक आरोग्यावरच होतात. जर तंबाखू सोडली तर मौखिक आरोग्य सुधारेल, मौखिक आरोग्य सुधारल्यानंतर जे पूर्ण शरीर आहे त्याचं आरोग्य सुद्धा सुदृढ व्हायला चालू होतं. तंबाखू बंद केल्याने फक्त मौखिक आरोग्यच नाही तर ब्लड प्रेशर नियंत्रित होतं, तसेच हृदयाचे आजारही सुद्धा कमी होतात. तर मी आजच सर्व तरुणांना किंवा आजच्या पिढीला असं आवाहन करू इच्छितो की आजपासूनच तंबाखूचा त्याग करून निरोगी सुदृढ दीर्घ आणि आनंद आयुष्य जगूया.
1: नक्कीच सर. सर, आजच्या तंबाखू विरोधी दिनानिमित्तानं आपण आलात आणि आपल्या श्रोत्यांना संपूर्णरित्या मार्गदर्शन केलं याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. थांबूया. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: 31 मे तंबाखू विरोधी दिनानिमित्त डॉक्टर नागेशनाथ वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक, दंतरोगशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध साडीज मधीलच, अधिक महिन्यात

0: आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण.
3: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
2: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
3: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
4: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली, बार्शी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.

अरुंधती यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 8 वाजता.

मी सुनिधी चौहान यांच्या स्वरातील फना या चित्रपटातील या गीताबरोबरच लगलग चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 8:40. तेव्हा प्रथम ऐकूयात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र ठीक 8:30.

0: आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं.

आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहमहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष

0: टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोयस? हां, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
5: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
4: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
5: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
4: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
5: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
6: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
4: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
6: काय रे, काय झालं?
4: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
6: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचार

0: पकडलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
1: अरे बापरे, असं काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
0: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
2: राहू दे ग, त्या प्रश्नांच काय ऐकू नकोस, काही होत नाही मला.
0: हा असं नाही ऐकायचा प्रशांत, तू असं कर बर, फॅमिली डॉक्टरांना बोलव बर.
1: हो काकू, लगेच बोलावतो.
3: राहुल हा जीभ आकर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
2: डॉक्टर साहेब असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
3: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर. खरं तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
0: हो हो डॉक्टर साहेब.
1: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
0: हो ऐको बरोबर ती रेकॉर्डिंग.
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर. या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते, नाही तसं नाही, तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे. आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही, त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुस कामातून जातात, अगदी थोडंफार 2 पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लेटरस हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळेनिळे पडणे किंवा पायच काळानिळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप

0: अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमच्यासारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील किंवा बिडी पीत असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखूमुक्त करून सुदृढ निरोगी भारत बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझं?
4: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो, आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे पण कुठून आला आता मध्येच?
4: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
5: नमस्कार.
3: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
5: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणताच की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असा आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेट

0: तिची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता दोन मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थाराच उरणार नाही, म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा. जर ती इच्छा तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे, म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत, आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 वर येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 वर येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू, ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
5: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
6: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत 10 वाजेपर्यंत.

0: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत बालजगत हा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, विंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
5: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
4: डॉक्टर, इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
5: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
4: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये: NEET, IIT, JEE व स्टेट बोर्ड ची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टीपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
5: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
4: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
6: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण.
7: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
6: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसऊ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
7: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली, बार्शी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
8: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
9: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
8: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
9: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
8: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: बाल जगत या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंदी अविनाश शिंदे या बालमैत्रिणीशी अनघा पुराणिक यांनी केलेली बातचीत.

0: बालमित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की काही खेळ हे मुलांचे ठराविक असतात आणि मुली त्या खेळ खेळू शकत नाहीत. क्रिकेट, कुस्ती. पण तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ता मुलींनी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि कुस्तीमध्ये सुद्धा मुली आता बाजी मारत आहेत. तर आज आपल्या कार्यक्रमात सुद्धा एक अशीच बालमैत्रीण सहभागी झालेली आहे जी एक वेगळा खेळ खेळते आणि त्या खेळामध्ये तिनं बरंच प्रावीण्य मिळवलेलं आहे. चला तर मग आपण तिला भेटूया, तिची ओळख करून घेऊया आणि तिच्याशी गप्पा मारूया. तर तुझी ओळख आमच्या बालमित्रांना करून दे, तुझं नाव सांग.
1: माझं नाव आनंदी अविनाश शिंदे आहे.
0: तर आनंदी अविनाश शिंदे ही बालमैत्रीण आपल्या कार्यक्रमात आज सहभागी झालेली आहे आणि ती आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तर आनंदी, तुझं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: आनंदी, मला सांग की तू आता कितवीत आहेस ग?
1: मी 8वी मध्ये आहे.
0: बर. आणि शाळा तुझी?
1: छत्रपती हायस्कूल.
0: बर. आणि तुला कोणते खेळ आवडतात, म्हणजे आज तू का आली आहेस आमच्या बालमित्रांशी गप्पा मारायला ते सांग.
1: मी इथे कुस्ती या खेळाबद्दल माहिती सांगण्यासाठी आलेली आहे.
0: पाहिलं बालमित्रांनो, कुस्ती या खेळामध्ये ही आपली बालमैत्रीण प्रावीण्य मिळवलेली आहे. चला आपण जाणून घेऊया कुस्तीतला तिचा सगळा प्रवास, तिच्या शाळेचं स्वरूप, तिला काय आवडतं आणि तिला अजून कोणते खेळ खेळायला आवडतात, सगळं आपण तिच्याकडून जाणून घेऊया. तर आनंदी, मला सांग तुझा हा कुस्तीचा प्रवास कधी सुरू झाला, म्हणजे तू कितवीत असल्यापासून खेळतेस?
1: मी 1वीत असल्यापासून खेळते.
0: बापरे, इतक्या लहानपणापासून?
1: हो.
0: मग मला सांग की तुला कोणाचा आदर्श होता किंवा घरी कोण असं होता का की जे

0: कुस्ती खेळत होता.
1: माझे चुलत आजोबा कुस्ती खेळत होते
0: बर.
1: आणि माझ्या बाबांना आवड होती त्याची,
0: हां
1: पण ते कुस्ती खेळू शकले नाहीत त्यामुळे मी खेळते.
0: बर. तू पाहिलंस का लहानपणी आजोबांना कुस्ती खेळताना गावामध्ये वगैरे असं काही का ऐकलंयस कोणाकडनं?
1: ऐकलंय.
0: बर. म्हणजे ते परंपरागत किंवा म्हणतो ना आपण की कुटुंबाकडून आलेला वारसा तुझ्यामध्ये आलेला आहे आणि तू पहिलीला कुस्ती खेळायला सुरुवात केलीस
1: हो.
0: पण खूप लहान होतीस.
1: हो.
0: तर कोण शिकवत होतं, कशी खेळत होतीस?
1: मला पहिलीपासून वांजळे सर होते, मग ते घेत होते. त्यानंतर मग हळूहळू सरांची पुण्यामध्ये बदली झाली, त्यामुळे आता केंद्रे सर मला शिकवतात कुस्ती खेळायला.
0: मला हे सांग की तू पहिलीला होतीस आणि मग शाळेमध्ये शाळेच्या मैदानावर प्रॅक्टिस करत होतीस का स्टेडियमवर, काय सांगशील?
1: मी स्टेडियमवर प्रॅक्टिस करते.
0: नाही, तेव्हा जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा
1: स्टेडियम
0: स्टेडियमवरच आधीपासून
1: हो.
0: करतेस. बर. कसा असतं ग, कसा खेळ असतो हा सांगशील?
1: कुस्ती हा एक जो शरीर आहे तो सर्व शरीरांचा खेळ आहे. म्हणजे वाकून खेळणं, नंतर हातापायाची हालचाल वगैरे खेळ आहे.
0: बर. तू पहिलीला होतीस, तुझ्याच वयोगटातले जे मुली असतील त्या तुझ्या बरोबर खेळायला असतील ना?
1: हो.
0: बर. मग तेव्हा तुला स्पर्धक मिळत होते, म्हणजे मुली खेळत होत्या का कमी असायचे?
1: जेव्हा मी मैदानाला जाते तेव्हा काही मुली येतात किंवा मुलं येतात, पण शालेय मध्ये फक्त मुलींची मुली सोबत आणि वजन गट ठराविक असतो.
0: हो. आणि वयोगट?
1: वयोगट अंडर 14.
0: आणि वजन गट पण निश्चित केलेला असतो. बर. पहिलीपासून तू शाळा आणि हे दोन्ही सांभाळत आलेस आता 8वी पर्यंत, तर शाळेचं वेळ कशी असते आणि तू प्रॅक्टिसला कधी जातेस?
1: माझी 12:30 ते 5:30 शाळा असते आणि जेव्हा माझं पहिलं शालेय होतं तेव्हा मी सकाळी 6 ते 9-10 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचे आणि नंतर दुपारी यायचं, आहार वगैरे करायचा आणि नंतर थोडासा आराम करायचा आणि शाळेला जायचं. शाळेतून डायरेक्ट स्टेडियमवर प्रॅक्टिस करायची, 8-9 वाजता घरी जायचं.
0: दिवसभर तुझा पूर्ण म्हणजे जे पहिलीपासून ते शेड्यूल आहे तुझं असंच आहे आतापर्यंत? सकाळी तू प्रॅक्टिस करायचीस, पण ती कुठे करायचीस?
1: मी तुळजाभवानी स्टेडियमवर करायचे.
0: हा. स्वतः जाऊन?
1: माझ्यासोबत माझे वडील किंवा आई आणि सोबत माझ्यासोबत भाऊ आहे. मग आम्ही दोघं माझ्यासोबत आई किंवा बाबा येतात.
0: बर. म्हणजे तुझा भाऊ पण कुस्ती खेळतो?
1: हो.
0: म्हणजे तुला बाहेरचा स्पर्धक प्रॅक्टिससाठी बघायची गरजच नाहीये असं आहे ना, की जेव्हा तू वैयक्तिक प्रॅक्टिस करतेस तेव्हा तू सकाळी जाऊन प्रॅक्टिस करतेस?
1: हो. माझा भाऊ आणि मी आमच्या दोघांचं वजन म्हणजे 5 किलो 4 2 असा फरक आहे, त्यामुळं आम्ही दोघं प्रॅक्टिस केली की माझ्यामुळे माझ्या भावाला फरक पडतो आणि मी जेव्हा मोठ्यांसोबत प्रॅक्टिस करते मला फरक पडतो, त्यामुळं आम्ही प्रॅक्टिस करतो एकमेकांसोबत.
0: अच्छा. बरं, मला सांग वजन गट काय असतं ग? म्हणजे वयोगटाचं माहिती आहे मला की क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो 14, 18, तसं ह्यांचं वजन गटाचं काय असतं?
1: 14, 17 आणि 19. 14 6वी ते 9वी असते आणि 17 मध्ये 9वीच्या पुढच्या असतात आणि 19 मध्ये सगळे मोठे असतात.
0: बर.
1: मुले.
0: वजन गट कसा तपासला जातो, म्हणजे वजन गट पण निश्चित केला जातो का?
1: आता माझं वजन 46 आहे, मग मी 46 गटामध्ये खेळते. वजन गट 46 खाली असेल तर खेळू जातात आणि वजन गट जर 46 वर असेल तर कमी करायला लावतात, नाही तर डिस्क्वालिफाय करतात.
0: बर. म्हणजे त्या वयोगटामध्ये वजन पण भरलं पाहिजे.
1: हो.
0: बरोबर ना?
1: हो.
0: तरच तुम्हाला खेळायसाठी पात्र ठरवलं जातं. बरं.

0: आता कुस्ती म्हटलं की खूप चुस्त राहायला लागतं,
1: हो
0: तर तू कसं म्हणजे रनिंग आहे किंवा काय, तू व्यायाम बाकीचा काय करतेस?
1: मी सकाळी रनिंग करते 10 राऊंड आणि 500 सपाट्या, आणि
0: बर
1: पुन्हा सर येतात आणि प्रॅक्टिस घेतात आमची सर्व डावांची वगैरे.
0: बर सपाट्या म्हणजे काय प्रकार आहे,
1: सपाट्या म्हणजे एक जोरचा प्रकार आहे.
0: कसा म्हणजे उठाबशासारखा
1: हो,
0: काढला जातो?
1: जोर आणि उठाबशा मिळून असतं
0: हां. किती
1: ते
0: करतेस तू?
1: 500.
0: तुझ्याकडे बघून तर वाटत नाही की तू 500 उठाबशा काढत असशील म्हणून. बरं, काय खातेस बरं सांग.
1: मी चपाती भाजी आणि थंडाई.
0: बरं, नाही विशेष जेव्हा प्रॅक्टिसला जायचं असतं, म्हणजे मला असं सांग की तू दररोज प्रॅक्टिसला जातेस,
1: हो,
0: पण असं काही आहे का की आठवड्यातून स्पेशल काही स्पर्धा असतात किंवा महिन्यातून, किंवा असं काही तुमचं स्वरूप असतं का की कुठले डाव किती येतात ते बघण्यासाठी असं काही असतं का?
1: तसं आमच्या इथं म्हणजे मैदान वगैरे ठेवलं जातं जवळजवळ, मग ते त्या आम्हाला नेतात महिन्यातून किंवा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात. जास्त करून मैदान असतं, त्यामुळे प्रॅक्टिस पण आमची जास्त होते. आणि त्याच्यामध्ये शालेय, उन्हाळ्यामध्ये शालेय तर आमचं, त्यामुळे शालेयची प्रॅक्टिस आणि मध्ये मैदान असतं. मग शालेयची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मैदानात जातो आम्ही. मैदानामध्ये जे सांगितलं आम्हाला आम्ही ते करतो, आणि नंतर मग आमची प्रॅक्टिस अशीच चालू असते.
0: बर.
1: मग कधी कधी असंच ठेवलं जाते स्पर्धा, चंद्रपूर येते, नंतर बीड येते, असेच ठेवले
0: हो,
1: जातात.
0: आपण येऊया ना स्पर्धांकडे तुझ्या. मला फक्त हे जाणून घ्यायचं की तू रोज प्रॅक्टिसला जातेस,
1: हो
0: तर मग रोज असा विशेष तुझा आहार असतो का, खुराक ज्याला म्हणतो आपण,
1: हो
0: काय सांगशील?
1: खुराक म्हणजे थंडाई, म्हणजे असं बदामनुसार ठरवलेली असते. मग वजन

0: असेल तर तेव्हा 20-40 बदामाची असते. आणि जर वजन कमी नसेल करायचं तर मग 50-60 बदामाची असते.
1: हे रोज घ्यायलाच पाहिजे
0: हो
1: चुस्त राहण्यासाठी.
0: हो
1: बर, तू रोज जातेस ना
0: हो
1: प्रॅक्टिसला? तो असं नाही होत की जसं आपण म्हणतो क्रिकेटला किंवा गाण्याच्या ह्याला आठवड्यातून 2 दिवस 4 दिवस असं करतात, मग कुस्तीसाठी रोज प्रॅक्टिस करायला लागते का?
0: हो रविवारी म्हणजे असं शालेय वगैरे नसलं तर मग सुट्टी, नाही तर मग रेगुलर प्रॅक्टिस.
1: बर, तिथे काय शिकवलं जातं, कशा पद्धतीने काय कुस्तीचे काय डाव कसं शिकवलं जातं?
0: म्हणजे आम्हाला केंद्र सर सगळे डाव शिकवतात. जर आम्ही डाव करण्यामध्ये चुकत असेल तर मग आम्हाला सर तिथे सांगतात
1: बर.
0: की हे चुकतंय, ह्याला असं करायचं सांगतात सर.
1: बर, आणि बाद कशामुळे होतं, ह्याच्यामध्ये कसे पॉइंट असतात, म्हणजे
0: हा पॉइंट,
1: हां कसे पॉइंट असतात?
0: जर पाठीवर जर महाग गेलं तर 2 पॉइंट, वरून डायरेक्ट मॅटचा कॉन्टॅक्ट तुटला की 4 पॉइंट,
1: बर.
0: असे पॉइंट असतात. 10 पॉइंट घेतले की विन. आणि टायमिंग 4 मिनिटाचा असतो,
1: बर.
0: 2 मिनिटानंतर 30 सेकंड ब्रेक, नंतर 2 मिनिट असं.
1: 4 मिनिटांमध्ये सगळं कौशल्य
0: हो
1: दाखवायचं. मग समोरचा जो आपला स्पर्धक आहे तो कशा पद्धतीने डाव खेळतो, त्या पद्धतीने आपण डाव खेळायचा.
0: नाही
1: मग
0: म्हणजे तो जसा करतो आपण त्याच्या जर नुसार आपण खेळलो तर नक्कीच हारू,
1: बर.
0: पण आपण जे शिकलो त्याच्यानुसार खेळलं तर नक्कीच जिंकू.
1: आता आपण तुझ्या जिंकण्याकडे येऊया, म्हणजे तू शालेय स्तरावरती खेळलीस आतापर्यंत, कुठे कुठे जाऊन आलीस आणि कुठल्या स्तरावरती खेळलीस?
0: मी शालेय पासून राज्यस्तरापर्यंत खेळले
1: बर.
0: आणि पुणे किंवा उदगीर जाऊन आले,
1: बर.
0: बीड, अजून औसा किंवा लातूर, म्हणजे जिल्हा वगैरे ते जवळ ठेवलं जातं
1: बर.
0: आणि राज्य लांब ठेवलं जातं. मी आतापर्यंत राज्याला उदगीर, पुणे, पुण्याला खूपदा जाऊन आली मी.
1: बर, राज्यस्तरीयला.
0: हा
1: बर, आणि बक्षीस काय सांगशील?
0: बक्षीस मेडल वगैरे असतात तर मला तिसरा बसला आहे.
1: बर, कशा प्रकारचं असतं, म्हणजे ब्रॉन्झ असतं, सिल्वर असतं, काय असतं?
0: गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ.
1: बर, पहिल्यांदा तू कधी गेली होतीस, कितवीत असताना गेली होतीस?
0: 6वी
1: बर, कसा होता अनुभव आणि कुठे गेली होतीस?
0: मी पहिल्यांदाच उदगीरला गेलते आणि पहिलं वर्ष होतं, त्यामुळे मी शालेय पासून ते राज्यापर्यंत खेळले. राज्यामध्ये मला एवढा अनुभव नव्हता तेव्हा मी खेळले. आणि नंतर मग जेव्हा कळालं की मुली अशा खेळतात तेव्हापासून मग पुढे मग मी खेळायला लागले.
1: त्यांचं बघून आपल्याला
0: हो
1: पण समजतं की आपलं कुठे चुकतंय.
0: हा
1: म्हणजे तू एका ठिकाणी शालेयपासून राज्यस्तरीयपर्यंत भाग घेतला होतास.
0: हो
1: बर, काय अनुभव होता, मुलं मुली कुठून आलेल्या होत्या आणि त्यांचा खेळ कसा होता, आपला खेळ कसा होता?
0: म्हणजे त्यांचा खेळ चांगला होता आणि मग तिथे असे मुली खूप येतात, म्हणजे एका गटात 7 किंवा अशा मुली असतात.
1: बर, पहिल्यांदा घर सोडून गेलीस तेव्हा कसं वाटलं, खेळायला जाताना कोण होतं बरोबर?
0: माझ्यासोबत माझे वडील होते आणि कोचेस आणि सोबत काय 2 मुली आणि मुलं.
1: कसं वाटलं, म्हणजे घर सोडून आपण पहिल्यांदा जेव्हा शालेय स्तरावरती खेळायला जातोय तेव्हा कसं वाटलं, काय सांगशील?
0: खूप छान वाटत होतं, मग जाताना छान वाटलं मला की पहिल्यांदा जातोय असं लांब
1: किती
0: कुठंतरी.
1: दिवसांची होती मॅच?
0: 2-3 दिवसाची
1: बर,
0: असते.
1: आता 6वी ते 8वी ह्या 2च वर्षामध्ये तू पुन्हा इतक्या ठिकाणी जाऊन आलीस,
0: हो
1: तर काय बदल जाणवतो तुला?
0: मला आता खूप काही बदल जाणवतो. जेव्हा मी पहिल्यांदा डाव वगैरे करत नव्हते तर आता जेव्हा मी खेळते तेव्हा मला जिंकण्यासाठी किंवा पॉइंट घेण्यासाठी डाव वगैरे करावे लागतात.
1: आता कोणासारखं बनायचंय असं तुला वाटतंय,
0: मला
1: कोण आदर्श आहे तुझं, म्हणजे आपण कुस्तीमध्ये ह्यांच्यासारखं बनायला पाहिजे, काय सांगशील?
0: वेनेशा फोगाट.
1: त्यांच्यासारखं
0: हो
1: बनायचंय. बरं, तुला काय बनायचंय मोठेपणी?
0: मला एअरफोर्स मध्ये जायचं आहे.
1: बरं, तुला काय वाटतं या खेळाचा त्याच्यासाठी किती फायदा होईल?
0: हो जे सर्टिफिकेट वगैरे आहे मिळतं मला ते, त्याच्यातून मी म्हणजे थोडाफार मदत होईल मला एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी ते.
1: ते तर कागदोपत्री झालं, पण तू चूज तर राहशील, जेव्हा त्यांचं निवड प्रक्रिया असते तेव्हा तुला जास्त त्रास होणार नाही, हो
0: ना
1: ना? बरं, कोणता विषय जास्त आवडतो?

0: मराठी.
1: बर. आणि शाळेमध्ये अभ्यास आणि आता हे खेळ ह्याचं तू सांगड कशी घालतेस? होमवर्क असतो किंवा तू स्पर्धांना जातेस तेव्हा
0: हां,
1: शाळा बुडते, मग कसं त्याचं मॅनेज कसं करतेस?
0: मी म्हणजे मॅचेसला वगैरे जाताना सांगून जाते
1: हां.
0: सरांना ते. मग ते सांगून गेल्यामुळे मग सर मला म्हणजे सूट देतात आणि अर्ज वगैरे लिहावा लागतो.
1: बर.
0: आणि शाळेमध्ये असं न सांगता जर गेलं तर सर रागवतात, म्हणजे फोन वगैरे करतात घरी. आणि अभ्यासामध्ये मराठी विषय चांगला आहे माझा
1: कसा
0: तर.
1: करतेस अभ्यास? पण हे सगळं प्रॅक्टिस आणि
0: हाँ,
1: अभ्यास कधी करतेस?
0: मी संध्याकाळी किंवा दुपारी.
1: बर. आणि कधी असं होतं का की अभ्यास नाही झाला म्हणून आई बाबा यापैकी कोणी ओरडतं? कधी असं होतं का?
0: नाही, म्हणजे मला जर काय असा अभ्यास वगैरे नाही झाला तर मी आई बाबांना विचारते, मग ते मदत करतात.
1: बर. कोण कोण असतं घरी तुझ्या?
0: माझ्या घरी आई बाबा, माझा भाऊ आणि मी.
1: बर. बाबा आणि आई काय करतात?
0: बाबा पोलीसमध्ये आहेत आणि आई घरी असते.
1: बर. आणि भाऊ काय करतो? कितवीला आहे?
0: भाऊ 7वीला आहे माझा आणि तो पण कुस्ती खेळतो.
1: बर. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांसाठी पूरक
0: हाँ,
1: आहात, म्हणजे प्रॅक्टिससाठी पण आहे किंवा तुझं बघून त्याला पण पुढे जावंसं वाटत असेल,
0: हो
1: हो ना? मला असं सांग की तुझ्या घरामध्ये या कुस्ती खेळासाठी तुला कोणाकोणाचं जास्त मार्गदर्शन किंवा सपोर्ट मिळतो?
0: आजी आजोबा.
1: बर.
0: माझे आजोबा, आम्ही गावाकड वगैरे गेलो तर तेव्हा आजी किंवा आजोबा शेतामध्ये व्यायाम करायला नेतात.
1: करून घेतात
0: हो
1: तुझ्याकडनं सगळं?
0: हो
1: बर. आणि तू जेव्हा आता कुस्ती खेळतेस आहेस किंवा रनिंग करतेस किंवा बाकी व्यायाम करतेस, तर आमच्या ज्या बाल जगत ऐकणाऱ्या ज्या सगळ्या मैत्रिणी किंवा मुलं किंवा मुली असतील, तर त्यांनी कसा आपला आहार ठेवायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय सांगशील?
0: तर त्यांनी सगळे भाजीपाला किंवा फळे, दूध, असं काजू बदाम वगैरे खायला पाहिजे, म्हणजे ते स्ट्रॉंग वगैरे राहतील.
1: आनंदी, आता मला हे विचारायचं तुला की आपल्याकडे कुस्तीमध्ये पण खूप सारी परंपरा आहे, तर तुझ्या डोळ्यासमोर अशी काही नावं आहेत का की त्यांच्यासारखं मला बनायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पण, किंवा असं कोणाची नावं तू सांगशील की त्यांच्यासारखं मला बनायचं आहे?
0: हरिश्चंद्र बिराजदार मामा, सिकंदर शेख असं आहेत
1: बर.
0: जिल्ह्यामध्ये आपल्या आहेत.
1: आनंदी, आमच्या बालमित्रांना एकंदरीतच तू जाता जाता काय संदेश देशील बरं? काय सांगशील की त्यांनी अभ्यास खेळ कसं खेळायला पाहिजे?
0: तर सगळ्या मुली अभ्यासामध्ये आहेत तर त्यांनी व्यायाम वगैरे करावा आणि त्यांनी स्ट्रॉंग राहण्यासाठी त्यांनी गेम वगैरे असे खेळले पाहिजे, जसे कराटे, तायकांदो वगैरे, कुस्ती. तर
1: आपल्याला जे आवडतंय ते करायला पाहिजे
0: हो
1: आणि सशक्त राहायला पाहिजे.
0: हो
1: तर आनंदी, तू कार्यक्रमात आलीस आणि आमच्या बालमित्रांशी इतक्या छान गप्पा मारल्यास. तू आता राज्यस्तरावरती खेळून आलीस, तर तुला राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा आंतरराष्ट्रीय आहे, पुन्हा ऑलिम्पिक आहे, आणि तुला एअरफोर्समध्ये जायचं आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. तर कार्यक्रमात सहभागी झालीस त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.

बालजगत या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंदी अविनाश शिंदे या बालमैत्रिणीशी अनघा पुराणिक यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: ताई नौकरी में आ ली।
1: अरे वाह अभिनंदन, आता भरपूर शॉपिंग।
0: हो ताई नवीन मोबाइल जीन्स जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर।
0: पण ताई
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई पार्टी माझी, बजेट तुझं।
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाच।

0: लागू दे तुझी माझी जिद्द सारा पब्लिकला कळू दे तुझी माझी जिद्द सारा जनतेला कळू दे राहू मस्त बिंदास दुनिया सारी जळू दे
1: चला का बाजाराला अरे छबू
2: काय ग
1: माझीच कोण उभय
2: पक्ष्यान दाणं खाणं म्हणून भुजगाव ना उभा केलंय
1: भुजगाव ना हो अरे हे भुजगाव ना तर पाय बदलते की रे अरे जिस्त आहे का काय म्हणायचं
2: खबरदार मोर जायचं नाही
1: का रे बाबा
2: का रे महाराजाचा हुकूम हाय
1: पर का
2: पर पक्ष्याला हुकूम म्हणजे हुकूम पर होय ग मी म्हणतो तू मला विचारणारी कोण कोण ग तू
3: मी वय सांगू

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील चिमणी पाखरं या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
2: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा। नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा। प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी।

राष्ट्रीय एकात्मता गीत आत्ताच आपण ऐकलं. FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:55 होत आहेत. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद, या संवादानंतर लगेचच याचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

तर ठीक 10:55 आणि मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद.

0: थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात।
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते। आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे। काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली। यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता। या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले। गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले। मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो। मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस, 100 मीटर धावण्याची शर्यत। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला। ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर। मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा। अनिमेश जी नमस्कार, गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार, सत श्री अकाल।
3: नमस्कार सर।
4: नमस्कार सर।
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे। तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे। आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं। तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे। मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे।
4: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर। मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर। आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो। मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली। मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो। कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ। मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे। मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे। मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे।
2: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे। मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे। 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे। ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे। माझे वडील आणि आजोबा दोघेही खेळाडू होते, त्या त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण

0: आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले. त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे. मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर.

0: आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमी फायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमी फायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमी फायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून

दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात, आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या

ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं
आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास

लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून

0: अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषत आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी रावराणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणे

0: रसिकांनो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि या नंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार? काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही. फक्त गाणं आणि गाणं आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड्सवरनं

0: ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीधार होते त्यांच्याकडून पण शिकून
0: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड्स यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोड गाती. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक ठप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाल्या काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहुनी गोडच गायल्या. आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहुनी गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला, कशी झाली होती ही नेमकी सुरुवात.
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम,
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीवर मला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तू जर असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ, मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कान्सेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती, कारण तो काळ असा होता ना. त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिक त्यांच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्या बरोबरीने आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचं रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचं रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहितीये. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली किंवा जे लोकांना नेहमी माहितीये की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण HMV चे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खर तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथे
0: होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईत न शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली, ते ऐकल्या बरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिकताईंच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिकताईंच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुलमधलं आणि ते

0: गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचा रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनी मुद्रिका काढूया. HMV अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे हे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोत आहे. या गाण्यानी काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं,
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचं रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेशबाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय तरी सुद्धा गाणं, हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिक त्यांची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी ह्या ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार

0: सुंदर बंदिशी त्यांना मिळाली आहे. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद
1: अलाहाबाद
0: जिथे त्यांना शिकायला मिळालं.
1: पहाटे उठून
0: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेशबाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे सुरत कलकत्ता मुंबई पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुढे पुणे अलाहाबाद मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने, तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे बिरुद लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहेत. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभात मध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रोत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार, प्रभात मध्ये स्वतः गीत लेखक, कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभात मध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून आणि तिथे बी ए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
0: मी आता लग्न पत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बी ए.
1: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत, मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
0: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या, पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकिनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत.

असे आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना

0: च्या घरी आणि
1: हो।
0: एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का? तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं तर ते गाणं म्हणून दाखवलेलं आहे। म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली।
1: खरंय खरंय खरंय। केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत। आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल। आता
0: कुठलाही गीत प्रकार गायला नाही असं नाहीच पण तरीही सगळ्या गीत प्रकारांमध्ये म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे। मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा। नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीत प्रकार गायले पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत। भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती। या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला? पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना। आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली ती पण एक गाणं गायली तर चालेल का? अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला हे फार विशेष होतं, त्यांचा स्वभावच तसा होता।
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का?
0: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारिक असतात आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तुम ठुमरी क्यों नाही गाती, तेवढे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी, तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत, त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी, राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: गायला लागल्या, मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या। पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं, जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं,
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या,
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे, ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी आहे ती किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला, 5 यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत, ते तर या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतंय, त्या थंडीत कुडकुडत त्यांचं जिजा

0: तशी त्यांना घेऊन जायचे टांग्यातनं एकटा रोला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून जायच्या त्या
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरचं काय करणार. आत्ता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा एक दोन महिने नाही मला करता येणार. का नाही दोन महिने लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं तर सासरच्याची मन जिंकून घेतली पहिल्यांदा. त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला. हे कसं जमलं त्यांना तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात. आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहे तर हिचं गाणं भरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं. त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या मला दाखवाल का जरा, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, तर मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरंय
0: ही त्यांची वृत्ती
1: होती. वा वा. म्हणजे पहा बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, तानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन दीड दोन जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
1: वा
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर ते आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटलं, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द

0: काय असेल, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए आई सगळं मग एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, त्याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
1: रियाज त्याच्याबरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
0: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिकदृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं, तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का बघ, धान्य विज्ञ काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा, तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या,
1: तारेवरची कसरत
0: होती. आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा, कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे, तर पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती किंवा
1: बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमडी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग भजन असं काही किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या.
1: हो,
0: तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम.

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आत्ताच आपण ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

परंपरांचा अविभाज्य भाग आहेत, त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते, असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी

त्यांनी सांगितलं. अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले, असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे, असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. या संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो, असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात, असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,02,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातं. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशत

0: स्नातकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सर्वात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ॅपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: साथियो, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी।

0: है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं।
1: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात, असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले, त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक

कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या सांजकालीन प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेला

सुरुवात करूया गीत गुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. श्रोते हो, कार्यक्रमात प्रथम ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट दोस्ती.

आपण ऐकलत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपूर यांचं गीत, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट होता चोरी चोरी. श्रोते हो, आपण ऐकताय गीतगुंजन, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव.

केंद्रावरून कार्यक्रमात आता ऐकूया राजेंद्र कृष्ण यांचं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट आहे रखवाला.

श्रोते हो आपण ऐकलत आरजू या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकताय गीतगुंजन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया

श्रोते हो, आपण ऐकलत अभिमान या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. आणि या गीताबरोबरच गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ्स. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांना

मध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षा

0: होऊ शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं? कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या? कोणती स्वप्न जपायला सांगितली असती? आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं? आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा. पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझंही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल. प्रिय लहान मी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं, एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं, एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे, काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत, भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही, काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतःसोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेखतात, पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस, पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खरं तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास, लहानपण देगा देवा मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत

0: झालं आणि तू त्यातला नववा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस. आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी. तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो. गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तू बोगदा कसा तयार होतो. पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तू, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होत ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदियाळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माईक आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावार. मनःपूर्व धन्यवाद.
1: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो. सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्या आहेत, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
2: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to

0: write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands, pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge, and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect, and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts too. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion, and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left you. You ended up choosing a different career path, but that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
1: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो. एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी, म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
2: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याच कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रति

0: प्रतिबिंबच असतं आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टी व्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं. पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषितं वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस. आणि ह्याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर एम ए संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का तुझं एक स्वप्न होतं की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टी व्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होतं. आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या. क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून. लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत. आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करायच्यात. आणि ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जातं. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो. काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात. पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस. कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत. आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50 मंगलप्रभात. हा भक्तिगीताचा कार्यक्रम 6:05. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40. यामध्ये बांधावरील वनीकरण लागवड याविषयी माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

मराठी चित्रपट संगीत 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. मिश्र संगीत 10:00 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 10:30 मैफिले गझल 11:00 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 11:30 2:12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 अकोला जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00 आपण ऐकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्हीजी जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग किरवाणी आपण ऐकाल. 6:30 सुगम संगीत 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 घरशिवार या कार्यक्रमात केशर आंबा लागवड याविषयी मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग आपण ऐकाल. यामध्ये हनुमान भजनी मंडळ धाराशिव यांनी गायलेली भजनं आपण ऐकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. रात्री 10:00 फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत मैफिले गझल हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पंकज उधास यांनी गायलेली निदा फाजली यांची गझल.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पैठणी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
4: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण।
5: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये।
4: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना।
5: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट।
6: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी।

0: आपण ऐकलेत गुलाम अली यांनी गायलेली गझल.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्याने देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
3: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
2: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
3: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
2: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये NEET, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
3: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
2: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
0: श्रोतेहो, मैफिली गझल या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गुलाम अली यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली SM सादिक यांची गझल.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात गुलाम अली यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली एस एम सादिक यांची गझल. आणि याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात प्रथम ऐकूया मिलिंद इंगळे आणि साधना सरगम यांनी गायलेलं रवींद्र आवटी यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: कडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: ताई नोकरी मिळाली.
5: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
4: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
5: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
4: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
5: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
4: पण ताई,
5: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
4: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
0: अच्छा.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आपण ऐकलत विजय नारायण यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत स्वप्न जलेले आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आपण ऐकताय सुगम संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया इलाही जमादार यांचं गीत. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.
4: Tell me.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खाल मानेने निघून, तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

0: अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं.
1: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत दिलं होतं कमलेश भडकमकर यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळ

सकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश.

0: आई एम हियर.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार.

0: आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ.

0: हुआ है। आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए।
1: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे। अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला। सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती। हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली। राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर, अर्थात 558 किलोवॅट्सवर. आमचे हे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 7:15 झाली आहेत प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या श्रोत्यांबरोबर संवाद साधला. देशभरात विविध क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाविषयीची माहिती त्यांनी सामायिक केली. तसंच प्रत्येकानं चौकटीबाहेरचा वेगळा विचार केला तर शांतीमध्ये क्रांती घडून येऊ शकते याची काही प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांपुढे मांडली. मन की बातशी संबंधित तामिळनाडूमधील नागरकोइलच्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांच्या संकल्पाची गाथा आज प्रधानमंत्र्यांनी सांगितली. ती आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.
1: पिछले महिने मुझे एक बहुत अच्छा अनुभव हुआ. इसका संबंध मन की बात से भी जुड़ा है, इसलिए आज मैं इसकी चर्चा आपसे करना चाहता हूँ. तमिलनाडु के नागरकोइल में मेरी मुलाकात एक टीचर से हुई. करीब 3 दशक पहले भी मैं उनसे मिला था. मैं बात कर रहा हूँ गिरिजा अम्मा जी की. इस मुलाकात के दौरान कुछ युवा स्टूडेंट्स भी उनके साथ थे. साथियों,

एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. श्रुती हो प्रसारित करीत आहोत लोकनाट्य जहरी प्याला. सादर करते आहेत अंकुशी संभाजी खाडे

0: नोकरीला राजीनामा. अहो त्या दरबारात न्याय नाही तिथं नोकरी करा कशाला? काही नाही, त्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं सोळा निवड.
1: अरे पण काय काय झालं काय?
0: अरे बघ, ज्या दरबारात न्याय नाही तिथं नोकरी कराच कशाला?
1: अरे पण असं झालं नाही काय?
0: अरे हे किंचित सेनापती म्हणजे हलका प्रतीचा माणूस
1: हो,
0: आणि त्या सेनापती राणी सरकारांचं प्रेम.
2: हे वेड्या माणसा, या दरबारातल्या गुप्त गोष्टी तू कुठेही आणि कशाही जोरानं बोलायला लागलास, आणि हे उद्या जर दरबारातल्या एखाद्या माणसानं ऐकलं तर तुला मला कोण जीवन ठेवेल का?
0: अरे सोड, कशाला कोण मरायला येतो तुझ्या माझ्याशिवाय?
2: तुला माहिती नाही भिंतीला सुद्धा का नसतात.
0: बाबा का असेना, पण जे आपल्याला योग्य दिसते ते बोलायला हरकत कुणाची?
2: अगदी बरोबर.
0: अरे किंचित सेनापती म्हणजे हलका प्रतीचा माणूस.
2: हलका प्रतीचा माणूस
0: आणि त्या सेनापती राणी सरकारांचं प्रेम,
2: बरं एवढं आश्चर्य आहे.
0: मग आता हे प्रेम असंच गुप्तरीतीने कुठपर्यंत चालवायचं?
2: पण त्यांनी दोघांनी विचार काय केला?
0: काय केला?
2: महाराज होते पहिलेच आजारी,
0: आणि आजारी पडत त्यांना औषध चालू होत.
2: बरोबर.
0: मग त्या दोघांनी आपल्या गुप्त प्रेमासाठी काय केलं?
2: काय केलं?
0: त्या महाराजांच्या औषधात विष
2: घालून
0: आणि तू विषारी प्याला महाराजांना प्यायला
2: दिलं
0: आणि महाराज
2: मेले.
0: कुणाला बोलायचं नाही, चला आपल्या कामाला.
3: राम राम.
0: बापरे,
3: राम राम दादा.
0: दादा, माणसाची योग्यता न जाणता कुणाला काही म्हणायचं
3: का? तुम्हाला दादा म्हटलं म्हणून रागाला काय?
0: नाही का सर?
3: अरे मग तुम्हाला म्हणायचं तरी काय?
0: काळू बाळू.
3: काळू बाळू?
0: हो.
3: बर, याच्यातील काळू कोण आणि बाळू कोण?
0: मी काळू आणि हा बाळू.
3: काळू बाळू
0: बोला,
3: तुम्ही दोघे नात्याने कोण?
0: चुलत पुतणे.
1: अरे भाऊ भाऊ.
3: सख्खे का?
0: नाही.
3: मग
0: आवळे जावळे. खरं ते सांगायचं लबाड बोलायचं नाही.
2: काय घेणे आपल्याला?
3: बर, तुम्हा दोघांपैकी थोरला कोण आणि धाकटा कोण?
0: काय वेडसर माणूस भेटला बघ आपल्याला.
2: एखादं वेडसर असतं मग त्याला समजावून सांगणं हे आपल्यासारख्या शहाण्याचं कर्तव्य नाही का?
3: मी वेडा आणि हे शहाणे.
0: काय म्हणाला तुम्ही?
3: तुम्हा दोघांपैकी थोरला कोण आणि धाकटा कोण?
0: हे पहा, यंदाच्या वर्षी मी थोरला आणि पुढच्या वर्षी हा थोरला.
2: अरे जरा तरी माणसाला पटण्यासारखं सांगत जा का? तोंड स्वतःच म्हणून काही बडबड आहे?
0: तू पटवून सांग.
2: तुला
0: अहो त्याचं काय ऐकता? आमच्या सगळ्या दरबारात अगदी वेड्यासारखा माणूस म्हणजे एवढा.
2: हो मीच आहे.
0: आता तुम्ही खास विचारलंच म्हणून सांगण्याची वेळ आली.
3: सांगा ना.
0: हा थोरला.
2: मी थोरला
0: आणि मी मोठा.
2: हा मोठा.
0: अहो खाद खातोय जास्ती म्हणून त्याची बॉडी स्ट्रॉंग आहे.
3: आणि आपणाला काय झालं?
0: मला पचत नाही.
2: मग हा दोष माझा आहे का?
0: आता तुम्ही विचारलंच म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रसंग पडला.
3: अरे मग तुम्हा दोघांपैकी तो थोरला झाला.
0: अरे तू मोठ्या बापाचा होता.
2: अरे छोप, दोघांचा बाप तेवढाच होता.
3: तुम्ही दोघे आवळे जावळे ना?
0: हो ना.
3: मग निष्कारण बापासाठी भांडता कशाला? तुमच्या दोघांचा बाप तेवढाच.
0: आणि तुमच्या बापाचा?
3: हे
0: जाऊ दे, त्याच्या बापाशी काय घेणे आपल्याला.
3: पण काय रे काळू बाळू,
0: बोला
3: तुम्ही दोघे आता आपापसात काय बडबडत होता?
2: ते काही नाही, ते सांगण्यासारखं
3: नाही. अहो गळ्याची शपथ मी कुणाला सांगणार नाही.
0: शबास. कुत्रीच्या इकडे मांजर जाऊ, बाहेरची मेळा बाहेर. आमच्याच गळ्याची शपथ देतो म्हणजे आम्ही मेलो तर काय तुला सुतक येणार आहे बाबा?
3: हे पहा, मी खरंच कोणाला सांगणार नाही.
2: आता कसं करायचं? मगाशी मी तुला सांगितलं होतं बाबा, जोरानं बोलू नकोस, कुणीतरी ऐकेल. तर मला इथं कोण येते ऐकायला?
0: अरे मग आता हा पाठीमागा आलेला मला माहितीये का? माझ्या पाठीला डोळे कोणती?
2: मगाशी आपण दरबारातली भानगड बोललो
0: महाराजांची,
2: त्यानं पुरी ऐकलेली.
0: बरं मग
2: तो अगदी शेवटी आलेला.
0: बर,
2: तेव्हा आता इथं काय करायचं?
0: काय करायचं?
2: दरबारातली भानगड द्यायची सोडून
0: आणखीन
2: आणि भलत्या शिकटल्या तिकडल्या काहीतरी दोन गप्पा गोष्टी सांगायच्या आणि आपलं निष्ठायला.
0: अरे वा,
2: बाकी एवढं कर, दरबारातल्या भ्र शब्द काढून
0: खुळास काय? एवढी मला अक्कल नाही का? म्हणजे आमच्या दरबारची भानगड. हो
3: दरबारची भानगड.
0: हो
3: ती कसली?
0: आमच्या दरबारात पहिलेच महाराज होते आजारी, आणि महाराज आजारी असताना तिथं दुसरी एक भानगड उपस्थित झाली.
3: ती कोणती?
0: ती म्हणजे असती की पारसी सेनापती आणखीन राणी सरकार, या दोघांचं प्रेम जमलं. हो
3: प्रेम?
0: हो
3: प्रेम म्हणजे
0: मग हे प्रेम असंच गुप्तरी.
2: दरबारातलं काय बोलशील?
0: खुळाय काय? मला एवढे
2: भलतच काहीतरी सांगायचं आपलं
0: निष्ठायला बघायचं. मग आता हे प्रेम असंच गुप्तरीतीनं कुठपर्यंत चालवायचं? म्हणताना दोघांनी विचार काय केला?
3: काय केला?
0: महाराज होते पहिलेच आजारी आणि आजारीपणा त्याचं औषध चालू होत. मग त्या दोघांनी आपल्या गुप्त प्रेमासाठी काय केलं?
3: काय केलं?
0: त्या महाराजांच्या औषधात विष घालवलं आणि तो विषारी प्याला महाराजांना प्यायला
3: दिला
0: आणि महाराज
3: मेले.
0: त्यातलं काय बोललो का रे बाबा? कशी छक्क मारायची तशी मारकी. पुरे इथून तिथून राव, तेच रामायण सांगत आणलं आणि म्हणतो त्यातलं काय बोललो काय बाकी?
3: अरे माझ्या तोंडातून गेलं त्याला मी काय करणार?
0: जा की तुझं तोंड.
3: काळू बाळू
0: बोला.
3: एकच हलक्या प्रतीचा सेनापती
0: हा ना,
3: आणि त्याने राणी सरकारांच्या प्रेमासाठी महाराजांना विष पाजून ठार मारलं.
0: नाही
3: मग
0: अहो जीव मारलं.
3: अरे तेच.
0: अरे दोन्हीचा अर्थ एकच आहे, कळत आहे आणि मध्ये बोलण्याशिवाय राहत नाही.
3: पण काय रे काळू बाळू
0: बोला,
3: मी असं म्हणतो.
0: काय ते?
3: महाराजे मेल्यानंतर त्यांच्या मरणाची चौकशी नाही का झाली?
0: झाली ना.
3: मग
0: त्यांचा धाकटा भाऊ धनुष्य महाराज

0: त्यांच्यावर तो आरोप घालून हल्ली त्यांना तुरुंगात ठेवलेले.
1: म्हणजे आता धनुर्षालाही तुरुंगात ठेवलंय?
0: तर रे मारुगा मुस्काळी, तुला कळत नाही तू मध्ये कशाला बोलतो रे?
1: मला तर रे म्हणतोय आणि त्याला हात उचलतोय.
0: नाही गे
1: कोण पण काय रे हे तुम्हाला कसं काय दिसत?
0: अहो फार वाईट दिसत, पण करता काय, राग आहे जोड नाही. अहो किती जरी केलं तर त्यांच्या ताटाखालची मांजरा. अहो दिलेल्या घासाची, सांगितलेल्या कामाची.

0: सापडली ओळख
1: कोण आहे रे
0: अरुणले कनगा
2: बोल आहे गुंबुळुम कुंबुळुम
1: काय बोल काढलंस काय बोल काढलंस अरे म्हणजे मला काय अंबाबाईचा भुत्या समजला तू
2: आता काय गळ्यात कवडीची माळच नाही
1: अरे तो नाही नीट पहा बरं
2: अरे हो आता ओळखला
1: कोण आहे रे
2: मगापासून होई की नाही म्हणतो आहे
0: बरं

0: म्हणजे आता काय वासुदेव समज जातोय?
1: मग आता काय वर मोर पिसाची टोपीस नाही?
0: अरे तो नाही, मी एक रजपूत आहे.
1: अरे तो रजपूत आहे, रजपूत आहे, रजपूत.
0: कळू वळू
1: बोला.
0: ओळख पटली ना?
1: संपूर्णपणे.
0: हे पहा, त्या सेनापतीला ठार मारून तुमच्या धनुर्षीय महाराजांना जर मी गादी बसवण्याचा प्रयत्न केला,
1: ठीक आहे,
0: तर तुम्ही मला मदत करा.
1: हो हजारो वेळा. अहो आम्हाला सुद्धा राजकारणात पुढे वाट चालण्यासाठी असा एखादा प्रमुख माणूसच पाहिजे होता. आम्हाला सुद्धा पुष्कळ राग येतोय, पण करता काय, दर्जा पडला
0: हलका. हो बरोबर आहे, पण एक लक्षात ठेवा, या राजकारणात पाऊल टाकायचा म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही.
1: बरोबर आहे,
0: तेव्हा तुम्ही नीट माग पुढे पहा आणि नंतर मला काय ते सांगा.
1: त्यांचंच म्हणणं बरोबर आहे.
0: ठीक आहे,
1: पाहिलं.
0: पुढे काय पाहिलं?
1: पब्लिक किती आहे बघितलं.
0: आणि पाठीमागे काय पाहिलं?
1: चहा आलाय का नाही बघितलं.
0: अरे तसं नाही, ज्याने या राजकारणात पाऊल टाकायचा त्यानं प्रथम आपलं शिर कापून तळ हातावर घ्यावं लागतं.
1: बरोबर आहे.
0: आणि नंतर या राजकारणात प्रवेश करायचा असतो.
1: हो तो विचार आम्ही भरती व्हायच्या वेळेलाच केलेला.
0: हा ना,
1: प्रथम बायकांचे कुंकू पुसूनच आम्ही इथे भरती.
0: हो मग तुम्ही आता माझे झालात, मला फितूर झालात.
1: हो
0: मी जे सांगेल ते तुम्ही ऐकलं पाहिजे.
1: नको का ऐकायला?
0: पण एक लक्षात ठेवा.
1: काय ते?
0: जर का तुम्ही माझ्या सांगण्याच्या विरुद्ध गेलात की तुम्हाला दुसरा बाप करून दिला.
1: असू दे असू दे.
0: अरे काय असू दे,
1: माता नाही म्हणून मरतो का लगा? त्याच्या कमरेला तरवार पाहिलीस का? आपल्या दोघांचा पंचनामा इथेच करेल ना.
0: बर बाबा असू दे. मंजूर?
1: एकदम मंजूर.
0: पण काय रे काळू बाळू,
1: बोला
0: तुम्ही दोघे आता एवढ्या घाई घाईने निघालात कुठं?
1: सोनाबाईला कैद करायला.
0: सोनाबाई कोण?
1: त्यांचीच धाकटी बहीण, महाराजांची.
0: अरे पण त्या बाई माणसानं काय केलंय?
1: अहो कायदा आहे, कायदा पुढे आम्ही काय करणार आहोत.
0: बरोबर आहे, तुम्ही सुद्धा हुकमाचे ताबेदार आहात.
1: हो ना.
0: पण एक लक्षात ठेवा.
1: काय ते?
0: सोनाबाई ही उच्च घराण्यातली बाई आहे.
1: अहो मला माहिती आहे, ती माडीवर राहती, मी बघितली तिला. माडीवर राहिल्यावर उच्च घराणं होत नसतं.
0: मग
1: मोठ्या राजघराण्यातल्या श्रीमंत घराण्यातल्या त्याला उच्च घराणं म्हणतात. मी म्हणतो वर राहिल्या उंच म्हणतात.
0: बाकी अर्थ फर्स्ट क्लास करतोस.
1: नाही मी पूर्वी शास्त्र पंडित होतो ना.
0: नाही
1: ते कळलं तुमच्या बुद्धिमत्तेवर.
0: त्यांना न्यायच्या वेळी कसं न्यायचं?
1: कसं न्यावं?
0: त्यांच्या मानाप्रमाणे.
1: हो हो.
0: त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना अगदी व्यवस्थित न्यायचं. कसं न्यायचं?
1: व्यवस्थित
0: आलं ना?
1: हो
0: जा तुम्ही.
1: ठीक आहे
0: बाळू. ओळख असू दे.
1: अच्छा ओळख असू द्या.
0: काळो
1: मला बोलवलं.
0: हे पहा मी आहे रजपूत.
1: हो ना,
0: माझी मातृभाषा तुला काय माहित असत?
1: मला काय माहिती असणार?
0: मी माझ्या भाषेत तुला सलामी देतो.
1: चालेल ना.
0: जय एकलिंगजी की.
1: छिलंजी की की जय बाबा.
0: अरे तसं नाही.
1: मग कसं?
0: जय एकलिंगजी.
1: ते छिलंजी की की जय.
0: अरे तसं नाही.
1: मग कसं?
0: जय एकलिंगजी. जय एकलिंगजी की.
1: थांबा बाबा, ही कळ जाऊ द्या अगोदर. छिलंजी की की जय.
0: परमेश्वरी लीला किती आगाध आहे पहा. जी गुप्त माहिती हेराकडून सुद्धा मिळायची नाही, ती माहिती तर अचानकपणे या रस्त्यावर मला मिळाली. आणि यावरून मला असं वाटत आहे की त्या नम्मखराम सेनापतीच्या पापाचा घडाच भरून आलेला असावा. पण आपण आता काय करावं? सरळ सोन्याच्या रंग महालाकडे जाऊ. तिकडे जाव असं का वाटतं? कारण आपण त्यांना कधी पाहिले नाही. आणि आता गेलेली ही काळू बाळूची जोडी ही माणसं नसून जनावर आहेत. ते काय त्या बाईला व्यवस्थित येणार नाहीत, तेव्हा आपण तिकडेच गेलं पाहिजे.

0: लागतात. अरे दोन घरा पुढे एक बाई भारी.
1: अरे उगीच बाई माणूस आहे, कुठं अंगाशी झटा झटी करून बाईला सामोपचारानं सांगून पाहिलं, तुम्ही आमचं ऐकायला तयार नाही.
0: अरे धरणा दोघा पुढे एकटी काय करते.
1: ओ ओ ओ साहेब, तुम्ही अजून हातच वर खवता का?
0: मी म्हणतो रस्त्याला लागला असतील.
1: एवढा धाडशी आहे.
0: आम्हाला दुसरा
1: बाप.
2: जय एकलिंगजी की.
1: एकलिंगजी की जय बाबा.
2: काय रे बोला. मी प्रथम काय सांगितलं होतं तुम्हाला?
0: काय सांगितलं होतं?
2: की त्या उच्च घराण्यातले.
0: बरोबर आहे.
2: तेव्हा त्यांना न्यायची वेळी कसं न्यायचं?
0: अगदी व्यवस्थित.
2: आणि तुम्ही दोघांनी त्यांच्या दंडाला पकडलं.
1: मग आमचं ऐकायला तयार नाही त्याला, आम्ही तरी काय करणार?
3: काय बाई, हा पुरुष किती देखणा आहे. खरंच ह्या पुरुषाचं माझं प्रेम जमणार तर जास्त का नाही. ह्या बसल्या सर्व मंडळींना फक्त पाच आणचे पेढे वाटेन. हा माझ्या मनाला वाटतं त्यांच्याशी खूप खूप बोलायचं, पण त्यांचं नाव मला माहिती नाही. आपल्या कामाची आपल्यालाच गरज आहे. आपण हो त्यांचं नाव त्यांना विचारलं पाहिजे. काय हो आपलं नाव काय?
2: अरे त्यांनी तुम्हाला नाही विचारलं.
0: मग
2: त्या मला विचारतो.
0: ते त्यांना विचारतात.
3: काय हो आपलं नाव काय?
0: कालू बाळू. आता सांगितलं होतं ना.
2: हे पहा, तुम्ही नोकरी करता कुठं?
0: यांच्या इथं.
2: मग तुमची नावं का त्यांना माहित नाहीत का?
0: आणि कशाला विचारायचं बरं?
2: अरे त्या तुम्हाला विचारत नाहीत.
0: मग
2: त्या मला विचारतात.
0: अरे ते त्यांना विचारतात.
3: काय हो आपलं नाव काय?
0: का आपण लवकर यायला सांगू.
1: भलती गडबड असतात त्याचा अडपूत आहे.
0: तुला नोकरीची गरज दिसत नाही. मला नोकरीची गरज नाही, तुला जरूर नाही.
2: हंटर उचलला की शब्द बदलतात.
3: आपलं नाव काय?
4: मानंद्य.
3: आपलं नाव काय?
2: माझं नाव रणधीर.
3: नाव किती सुंदर आहे.
2: आवडलं तुम्हाला?
3: हो.
2: काय रे काळू बाळू
0: बोला,
2: माझं नाव यांना का आवडलं?
0: नाही म्हणजे तुमच्या नावात जरा विशेष काहीतरी.
2: म्हणजे विशेष काय आहे?
0: म्हणजे तुमच्या नावात थोडं नाविन्य आहे. नाविन्य नाही ग बाई, नाविन्य.
3: या बसाडात असं उभे का? हे

0: बाई, चार दिवस झाले दादासाहेब दरबार मध्ये गेले, त्यांचा अजूनही पत्ता नाही. आज सकाळपासून डागडोळाची पापणी सारखे फडफड करते, काय घडतं आणि काय नाही हे काही कळतच नाही.
1: अहो सोनाबाई,
0: कोण आहे?
1: आम्ही काळूबाला आहोत.
0: का नाद?
1: तुम्हाला कैद करायला आलो.
0: काय मला कैद? मेल्यानो मला कैद करते वेळी तुम्ही तुमच्या बायकांचा कुंकू पुसून आलात का?
1: आमच्या बायका कुंकू लावित नाही.
0: मग काय लावतात?
1: भंडारा.

0: एकंदरीत वागण्यावरून मला असं वाटत आहे की तिचं प्रेमच माझ्यावर बसलं. पण नाही, पूर्वीचे कित्येक शूरवीर या बाईच्या आणि बाटलीच्या नादामुळे रसा तळाला गेले आहेत. तेव्हा आपण या भानगडीत न पडता प्रथम त्या सेनापतीचा समाचार घेतला पाहिजे. आपण जावं सरळ तिकडे.
1: काय भाऊजी, कशी काय कैदखान्यात हाव वाटते?
0: राणे सरकार, ज्या श्रीकृष्णाचा जन्म कैदखान्यात झाला आहे तिथं आमच्यासारख्या मामूली माणसाला हा कैदखानाच बरा वाटतो.
1: भाऊजी, जर तुम्हाला कैदेतून सुटका करून घ्यायची असेल तर हे तुमचं मस्तक माझ्या पवित्र पायावरती झोपवलं तर ठीक आहे, तरच ह्या कैदेतून सुटका होईल, तर ह्या कैदेतून सुटका होणार नाही.
0: फक्त एवढंच?
1: हा.
0: आणि यासाठीच तुम्ही मला आजपर्यंत कैद करून ठेवलं काय?
1: हो.
0: पण राणी सरकार, तुम्ही विचार केला नाही
1: काय,
0: ज्यावेळी माझे दादासाहेब जिवंत होते त्यावेळी कितीतरी वेळा हे मस्तक तुमच्या पायावर झुकलं होतं.
1: मग आता काय झालं?
0: पण तुम्ही आता त्या लायकीच्या राहिला नाहीत.
1: म्हणजे?
0: राणी सरकार, माझं मस्तक झुकेल कुठं? एक सत्य परमेश्वर या राजगादी समोर आणि या बसलेल्या देश बांधवांच्या चरणावर झुकेल. परंतु तुझ्यासारख्या नीच बाईच्या पायावर माझं मस्तक कधीही झुकणार नाही.
1: बाय बाय बाय बाय पाहिले सेनापती. मला भाऊजी मला जारेने म्हणाले.
2: जारेने म्हणायला
1: लागल्या?
2: लहान दीर आहे म्हणाले म्हणून काय झालं? त्याचा राग आपण धरायचा नाही.
1: लहान असलं म्हणून असं म्हणायचं असत?
2: असं धनुर्षी हे महाराज सिंहनाव माझे क्रोहाचे नमुने आहे. खवळेला महासागर माझा फुटकार आहे. बऱ्या बोलानं मस्तक झुकलं तर बरी गोष्ट आहे, नाहीतर या हंटर नागाची चामडी काढली जाते.
0: सेनापती, असा एकच काय, पण असे हजारो हंटर घ्यायला मी तयार आहे, परंतु माझं मस्तक या चांदणीच्या पायावर कधीही झुकणार नाही.
1: बाय बाय बाय बाय बाय पाहिलं सेनापती.
2: काय झालं?
1: मला भाऊजी चांदणी म्हणाले.
2: चांदणी म्हणाले ना? म्हणू द्या, म्हणू द्या.
1: काय म्हणू द्या?
2: मस्तक झुकत नाही?
0: नाही.
2: तर मग घ्या ज्या हंटरचे फटके.
1: माझ्या दादा चांगूर हंटरचे फटके मारल तर
2: कोण? सोनावती?
1: हो मीच आहे.
2: राणी सरकार पेक्षा अधिक देखणी दिसते. हा सोनावती, तुमच्या भावाला नीट समजावून सांगा.
1: काय सांगायचं आहे?
2: तुमच्या भावाचं अपवित्र शीर आमच्या राणी सरकारांच्या पवित्र पायावरती झुकवायला सांगा, म्हणजे या बंदी खाण्यातून तुमच्या भावाच्या मी सुटका करू.
1: काय, माझ्या दादाचं मस्तक आणि ह्या जारणीच्या पायावर कधी झुकणार नाही. बाय बाय पाहिलंय. सोनाबाई सुद्धा मला जारेणी म्हणाले.
2: सोनाबाई ही तुम्हाला जारेणी म्हणायला लागली?
1: हो.
2: म्हणूया, म्हणूया.
1: काय म्हणू द्या?
2: त्या सुद्धा लहानच आहे.
1: आवड लहान असले म्हणून असं म्हणायचं असतं?
2: असं
1: काय ग, एवढी कारकी नाही तर लवंग्या मिरची सारखी चुरू चुरू मूर्ती लाज नाही वाटत?
3: अहो राणे सरकार, तुम्ही गप असा. तुमचे कारस्थान मला चांगले माहिती. राजघराण्यात जन्म घेण्यापेक्षा एखाद्या दारदार फिरणाऱ्या कुत्रीच्या पुढे जन्म घेतला असता तर फार बरं झालं असत.
1: बाय बाय बाय बाय सोनाबाई मला कुत्री म्हणाली.
2: कुत्री म्हणायला लागली ना? म्हणूयात, म्हणूयात, म्हणूयात.
1: काय म्हणणार?
4: अगं चंपे, चंपे, चंपे
2: नाव घेऊन हात मारायला लागला.
4: देवा शपथ, सकाळपासून कुत्री कुठे चुकली तिचा पत्ताच नाही.
2: अरे म्हणजे कैदखान्याच्या ठिकाणी काय?
4: तुमच्या बोलण्यावरून आठवण झाली, सापडली का रे? अरे ती काळ्या बंड्या कुत्र्या बरोबर पिक्चरला गेली. मी तुला साईन तिला साखळी लाव म्हणून.
5: अरे तिचा बिचारीचा काय दोष आहे?

0: साध्या माणसं ऐकत नाही, ती तर कुत्री आहे.
1: सोनावती, लहान मुझे मोठा धास घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या अंगावरचे हंटरचे फटके नाही तोपर्यंत तुमचा मौरूरपणा आहे. एकदा हंटरचे फटके तुमच्यावर पडायला लागले की तुमच्या भावाचा अपवित्र शीत आमच्या राणी सरकारांच्या पवित्र पायावरती तुरुंग पडल्याशिवाय केव्हाही राहणार नाही.
2: ती हंटरची भीती मरण नाही तुमच्यासारखं नामर्द माणसाला.
1: नामर्द माणसाला राणी सरकार ऐकलं
2: काय?
1: सोनावती मला नामर्द म्हणायला लागली.
2: म्हणजे
1: मगाच उत्तर हे. मस्त झुकत नाही?
2: नाही.
1: तर मग घ्या जे हंटरचे.
3: नमस्कार.
4: आम्हाला दुसरा
0: हे सेनापती आणि त्या पलीकडच्या राणी सरकार नमस्कार घाल त्यांना.
3: नमस्कार राणी सरकार.
0: या दोघांच
4: काही महत्वाची गोष्ट सांगायला पुढे गेला.
0: अशा गोष्टी जास्तीत जास्त माझ्या लक्षात राहतात.
4: या गोष्टी लक्षात ठेवून वाढायला लागला असतो.
1: कोण आपण?
0: मी या काळू बाळूचा बाप आहे.
1: काळू बाळू
4: म्हणायचं बोला.
1: हा कोण आहे तुमचा?
0: बापच आहे, बापच आहे.
4: अरे नाही म्हणालो की
0: लगेच तरवार उपसतो.
1: आपलं नाव काय?
0: माझं नाव रणधीर.
1: या ठिकाणी येण्याचं कारण?
0: बरेच दिवस झालं म्हटलं या सवळ्या मूर्ती पाहून पंढरपूरच्या विठोबाच्या. मी विठ्ठल नेलं. आपण बोलायचं नाही, दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही. तेव्हा जाता जाता यांना पाहूनही जावं आणि आपल्या दरबारात एखादा पराक्रम गाजवून एखादी हुद्द्याची नोकरी मिळवावी या उद्देशाने मी या ठिकाणी.
1: काय? या ठिकाणी पराक्रमात गाजून हुद्द्याची नोकरी पाहिजे?
0: हो.
1: मी सांगतो एवढं करा.
0: काय ते?
1: तुम्ही या काळू बाळू बरोबर दोन हात करा. का ऐकायला मिळालं नाही? काय
0: ऐकायला मिळालं?
1: मग
0: अहो, यांच्या बरोबर मला दोन हात करायलाच काय सांगता?
1: मग
0: पण या दोघांची गर्द सांगा, मी एका पायावर तयार आहे.
1: एवढी तयारी?
0: हो.
1: शाबास.
0: हो, पायावर तयार आहे.
4: काय?
0: तू बाप आहेस का कसाही?
4: हे पहा,
0: मी का तुमचा खरा बाप आहे का?
4: नाही.
0: का मी तुमची गर्दन कापणार आहे?
4: नाही.
0: या कैद खाण्यात माझं इम्प्रेशन पडावं म्हणून उगीच म्हणतोय दाटून.
1: सांगितलेल्या कामाचं काय झालं?
0: अहो, किती जरी झालं तर ही माझ्या पोटची मुलं आहे.
4: शाबास बाप्पा.
0: तेव्हा यांच्यावर मी कसा काय शस्त्र उचलणार?
1: मग
0: तुमच्या दरबारातील एखादा शूरवीर ढाबलावून आणि मग पहा या बहादराचा पराक्रम.
1: असं?
0: हो.
1: राणी साहेब
2: बोला.
1: या ठिकाणी कोण मामूली जवान आलेला आहे आणि त्याचं मत असं आहे.
2: काय?
1: आपल्या या दरबारात काहीतरी पराक्रम गाजवून हुद्द्याची नोकरी मिळवण्याची त्याची इच्छा आहे. खरं सांगायचं आपल्या या दरबारात त्याच्या बरोबर खेळायला लायक आहे कोण?
2: अवघड दुसऱ्या तिसऱ्याला कशाला सांगताय?
1: कुणाची नेमणूक करावी?
2: तुमच्याच हो द्या दोन हात.
1: आपल्या नेत्राची शांतता करणं हे माझं कर्तव्य आहे. आपण मला त्याच्या बरोबर दोन हात करायला सांगत असाल तर मी त्याच्या बरोबर दोन हात करतो. काळू भालू
0: बोला.
1: जा माझी संक्षेप घेऊन या.
0: ठीक आहे.
5: रंगीरांनी नाव कसा केला?

0: अरे आपल्या राजावरचा कलंक धुऊन निघाला.
1: अरे हे रणधीर आले म्हणून आपल्या राजावरचा कलंक धुऊन निघाला
0: आणि सेनापतीला ठार केला.
1: हा बरोबर आहे.
0: आता वेळ नकोय.
1: मग
0: आता आपल्याला ताबडतोब पुढच्या तयारीला लागलं पाहिजे.
1: खरं आहे.
2: हो रणधीर, मी तुमच्या पराक्रमावर खुश आहे. ही माझी बहीण सोना, हिच्याबरोबर मी तुमचं लग्न लावून देतो. सुखाने संसार करा.

श्रोते हो, आताच आपण जहरी प्याला हे लोकनाट्य ऐकलत. सादर करते होते अंकुशी संभाजी खाडे आणि सहकारी. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजत आहेत. मन की बात या कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत मुंबई केंद्रावरून.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
1: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
2: नमस्कार सर.
3: नमस्कार सर.
1: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं

0: आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
1: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचा शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर

0: या प्रकारासाठी बनलेलंच नाही. इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
1: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता. मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
0: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ. कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कोणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात. आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे. देशाला

0: भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
1: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थान मध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे

लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात. जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते. त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात

खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचं

0: तही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद. नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी
3: FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत होता मन की बात. या कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठीतून अनुवाद पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:32 झाली आहेत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा

मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन

0: आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात, असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मोहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्तासिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांतेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर

0: त्रिपाठी को भी इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

एफ एम बँडच्या 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोतीह प्रसारित करीत आहोत गोल्डन हिट्स हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश पंत यांचं गीत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट आहे अधिकार.

आपण ऐकलत आंधे या चित्रपटातील गुलजार यांचं गीत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोती हो, आपण ऐकताय गोल्डन हिट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया रोशन यांनी संगीतबद्ध केलेली साहिर लुधियानवी यांची गीतरचना, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपट आहे बहू बेगम.

आपण ऐकलत बैराग या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोती हो, आपण ऐकताय गोल्डन हिट्सचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं सी आय डी या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गात आहेत आशा भोसले, समशाद बेगम आणि मोहम्मद रफी.

आपण ऐकलत दो कलिया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत दिलं होतं रवी यांनी. श्रोते हो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. गोल्डन हिट्स या कार्यक्रमात आता ऐकूया गुलशन बावरा यांचं गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट आहे हात की सफाई.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण गोल्डन हिट्स या कार्यक्रमात आता ऐकूया लोफर या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपण ऐकलत मोहम्मद रफी यांनी गायलेलं लाट साहेब या चित्रपटातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट चरस.
1: गुड नाईट.
2: हां गुड नाईट.
1: अच्छा गुड नाईट.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत चरस या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाली यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गोल्डन हिट्स हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या.

0: 3 overs when reports last came in. Put into bat, Gujarat Titans posted 155 for 8 in their 20 overs, with Washington Sundar scoring an unbeaten 50 off 37 balls. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 11:10 झाले आहेत. याबरोबरच या सभेतून मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्याच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 5:50 मिनिटांनी. शुभरात्री. जय हिंद.